समाए पिसावे, आप पकावे, आप पांडे दे परोसे, आपे ही बैठावे, आपे जल आपे दे सिंगा, आपे चुली परावे, आपे संगत

हिक चाणे हौ किस चिते या हिक दू हिक चाणे अनक प्यारे नित कर दे भोग बिलासा तिना देख म

तेरा नाम है आधारा रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाजरा हजूर दर पेश तू मनी दरियाओ तू दहिंद तू विशिया।

गुरमत मेले भगत दृढ़ाए, खस्ती खट दर्शन प्रभ साजे, अनहद शब्द निराला वाजे, जे प्रभ पावे ता महल बुलावे, सबदे पेड़े तो पत पावे, कर कर वेख खपे जल जावे, साचे साचे साथ समावे, सप्तमी सप्त संतोख शरीर, सात समुंद परे निर्मल।

देखिया आप वडाई दे नगरी नायक नवतनो बालक लील अनूप नार ना पुरख ना पंखनु साचो चतुर स्वरूप ज्योतिष पावे सोती है तू दीपक तू धूप गीत साध चाखे सुने बाद साध तन रोग सच पावे साच